0: सचे तुदा खिलक करोड़ सचे सब तां सचे सब जो सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच त्यैन सच जो मर जमै सो कच न कच मंगला पहला
1: वड्डी वड्डी आई जा वड्डा ना वड्डी वड्डी जय सचनिया।